सोमवार असून जून महिन्याची 8 तारीख म्हणजे आठवड्याचा प्रथम दिवस. आनंदी मनाने या दिवसाची शुभ सुरुवात तुम्ही केली असाल अशी मी अपेक्षा करते. तेव्हा नेहमीप्रमाणे आपल्या दैनिक स्वरतरंग कार्यक्रमात आनंदी मनाने मी तुम्हा सगळ्यांचे सहर्ष स्वागत करते AM2 रेडिओ मॉरिशस वरून. त्या प्रस्तावनेत विलंब न लावता त्वरित आरंभ करीत आहोत आपला संगीतमय कार्यक्रम. यापुढील गणेश भक्ती गाण्याने मंगळमूर्ती गंगाय या गीतसंग्रहातून घेतलेले बाप्पाचे हे गोड गणेश भक्ती गीत आहे. अनुराधा पौडवाल व सती कळकरांच्या आवाजात

रसिकवो, सर्वांचा आधार आपला आवडता गणपती, तेव्हा ध्यानी मनी आपला मनात गणपतीच असतो. सुख देणारा सुखकर्ता प्रत्येक मार्गाने आमचे रक्षण करीलच की, यातील मात्र संशय नाही. तर आशा आहे या गोड गणेश भक्ती गाण्याचा आस्वाद तुम्ही अवश्य घेतलात. श्रोत्यानो, आजपर्यंत श्रेष्ठ कवी शांताराम नांदगावकरांनी अनेक भावगीतांची रचना केली आहे. त्यांच्या भावगीतांपैकी हे पुढील गीत खास तुमच्यासाठी आम्ही निवडलेले आहे. रजनीगंधा या गीतसंग्रहातून घेतलेलं हे शीर्षक गाणं आहे स्वरचंद्रिका अनुराधा पौडवाळ यांच्या सुरीला.

रसिको जीवन हे वाहत्या निर्मल पाण्याप्रमाणे असावे. ओहोळ डोंगरातून आपला मार्ग क्रमण करून रानावनातून हिरवळ वाढवून समुद्रापर्यंत पोचताच धीर गंभीर होऊन जाते आणि महासागरात विलीन होते. ह्याच प्रकारे मानवाचे जीवन असतं. परमार्थ गाठेपर्यंत आमचे जीवन संघर्षमय परिस्थितीतून आपला मार्ग क्रमण करते. तर पुढील गीत तुम्हाला नक्कीच आवडेल यातील मात्र संशय नाही. श्रेष्ठ कवी मंगेश पारगावकरांचे हे पुढील भावगीत आहे. अरुंधाते यांच्या मधाळ आवाजातलं या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे.

या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. श्रोत्यानो, या जगात चांगले क्षण तसेच प्रतिकूल क्षण आळीपाळीने येत असतात. चांगले क्षण आपल्याला आवडतात आणि वाईट क्षण आपल्याला आवडत नाही, तरी देखील दोन्ही अवस्था सारख्याच भावनेने स्वीकार केले पाहिजे. ईश्वराचा विश्वास कायम ठेवल्याने आपले मन विचलित न होता स्थिर राहते. मन हेच महत्त्वाचे साधन असून मनस्थितीला स्थिरावस्थेवर राखण्यास कारणीभूत होते. तेव्हा मंगेश पारगावकरांचे हे भावपूर्ण गीत ऐकल्यानंतर सादर करीत आहोत इब्रत चित्रपटातून घेतलेले हे भावपूर्ण गीत जसराज जोशी व आकांक्षा भोईर या दोघांच्या सुमधुर आवाजात.

ईद एकदा जिंदगी थांबना जरा ए व्रत चित्रपटातले हे भावपूर्ण गीत आपण ऐकत होता रसिक हो जसराज जोशी व आकांक्षा भोईर या दोघांच्या सुमधुर आवाजात AM2 रेडिओवरील चालू असलेली गाणी तुम्ही आवडीने ऐकत असाल अशी मी अपेक्षा करते. तेव्हा इब्रत या भावपूर्ण चित्रपट गाण्यानंतर सादर करीत आहोत अनुराधा व सुरेश वाडकरांच्या आवाजातलं हे पुढील भावगीत असाच होता मनात माझ्या.

रेडियो मॉरिशस सरोन संगीत प्रेमी श्रोत्यानो आपने कथा हत आज सोमवार 8 जून या स्वर तरंग कार्यक्रम परत एकदा या कार्यक्रमात मी तुम्हा सगळ्यांचे सहर्ष स्वागत करते. दिस जातील दिस येतील या मधुर गाण्याने चालू करीत आहोत आपला स्वर तरंग कार्यक्रम.

सुप्रसिद्ध गायिका माधुरी करमरकर यांच्या सुरील आवाजातल्या या मधुर गाण्यानंतर संगीतप्रेमी श्रोत्यानो चला अरुंधती यांच्या आवाजात ऐकूया एकदा हास तू.

हसत माझा मला परत दे श्वास तू शब्दमाला या गीत संग्रहातून घेतलेले हे भावपूर्ण गीत होते रसिक हो सुप्रसिद्ध गायक अरुण दाते यांच्या मधाळ आवाजातलं स्वरतरंग या कार्यक्रमातील यावेळची भेट म्हणजे खास

ज्या मनोरंजनासाठी आम्ही निवडलेले आहे. आशिकी तू या चित्रपटातून घेतलेले हे सुंदर प्रेमगीत तुझ्या हानैने दिसू दे माझ्या. नेहा राजपाल व विशाल कोठारी या दोघांच्या आवाजात चला या सुंदर प्रेमगीताचा लाभ घेऊ.

तर प्रेम गीताच्या आनंद मी अवश्य घेतला तर संगीत प्रेमी श्रोत्यानो अशी आशा आहे. तर चला या क्षणी ऐकूया श्रुती राणे व साथी कलाकारांच्या आवाजातलं हृदयी वसंत फुलताना.

हृदयी वसंत फुलताना प्रेमा सरंग यावे श्रुतीराणे वसा गायकांच्या आवाजातल्या या गाण्यानंतर पाहता पाहता स्वरतरंग कार्यक्रमाच्या शेवटपर्यंत रसिक हो आम्ही पोचलो आहोत. तर या कार्यक्रमाची सांगता आम्ही या पुढील कोळी गाण्याने करीत आहोत, याचा आस्वाद घ्या. आणि ह्याच कोळी गाण्याबरोबरच सादर करण्यात आलेला आजचा आपला हा स्वरतरंग कार्यक्रम काही क्षणात पूर्ण होणार आहे. याच कार्यक्रमात उद्या आमची भेट होईलच. तोपर्यंत विशेष काळजी घ्या, प्रसन्न रहा, सुरक्षित रहा. या सदिच्छेनेच मी तुमची रजा घेते. शुभ दिन व नमस्कार.

करताना मला अतिशय आनंद होत आहे. आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात, सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यून इन करीत आहात ओनली ऑन AM2. रसिक म्हणू या 20 मिनिटांच्या मराठी गीतांच्या कार्यक्रमाच्या आरंभी आज आम्ही वाजवणार आहोत दी आणि हर्ष यांचे सुमधुर आवाजात. ऐकूया लाडका देवो बाप्पा.

रसिक मंडळी हो, कार्यक्रमाची दुसरी भेट म्हणून आज आम्ही वाजवणार आहोत अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेले हे अप्रतिम गाणं आहे श्रेया घोषाल यांच्या समुद्र आवाजात, अर्थात लावणी आहे. आस्वाद घेऊया, चंद्रा ऐका.

रसिक मंडू, काही क्षणात हा संगीतमय कार्यक्रम संपणार आहे. शेवटचे गाणं आपल्या सगळ्यांसाठी वाजवतो सुमित नाईक आणि उज्ज्वला बवकर यांच्या समुद्र आवाजात. ऐकूया प्रेमाच्या दुनियेत राहूया आणि कार्यक्रमाची सांगता सुद्धा एकदम प्रेमात होणार आहे, तुझ्या प्रेमात. आणि याच गीताने कार्यक्रम संपणार आहे. आमची पुढची भेट होईपर्यंत मनापासून धन्यवाद, शुभरात्री आणि नमस्कार.